0: film City Lights se, film City Lights se, argit singi ke avasme, muskurane ki wajah to aap hi hai, kitni achhi baat hai na.
1: Kaise kate din raat, kaise ho tujhse baat, teri yaad sata.
0: तेरी याद सताती है, फरमा रहे हैं अरिजीत सिंह जी.